0: NBC Şakalera ve The Parçet Hikki Vara Vasilyeri.
1: Suar Taranga.
2: Suar Taranga.
0: NBC Şakalera ve The Parçet Hikki Vara Vasilyeri. Risikta Şakana Maça Dinamrena Miskar.
1: Suar Taranga.
0: Swagata hai ya Dupari apna Dinika Suar Taranga Karikama. Aaj स्वागत है या दुपारी अपना दैनिक कार्यक्रम आज सोमवार सोल ऑक्टोबर महीना की 12 तारीख
3: स्वतःकरण
0: अभय प्राप्त होना
3: सध्या दुर्गा माती
0: नाही
3: तेव्हा आरंभ झाला
0: चरणापाशी स्वतःला समर्पण केले असता मस्तर भक्ती भावाने नमले असता शुभेच्छा करून अभय प्राप्त होणारच
3: संगीताच्या
0: तुम्हा सर्वांना नवरात्रीची हार्दिक

0: ऋषिको आमच्या देशाच्या प्रत्येक मंदिरात अथवा भाविक भक्ताई जगदंबा शक्तीची देवी आहे.
1: भक्तिभावाने
0: आई जगदंबेची पूजा सुरुवात झालेली
1: जगात
0: सर्व काही मंडळी होऊ शकत नाही.
1: श्रद्धाभावाने
0: नतमस्तक होऊ आईची प्रार्थना करीत आहे.
1: तिन्ही
0: शक्तींचे दर्शन घेत आहे.
1: पृथ्वीवरचे
0: आई जगदंबा चालत आहे.
1: शक्तीची देवी आहे.
0: आई सरस्वती
1: आई ज्ञानशक्ती
0: आई लक्ष्मी
1: जगात
0: काही कृती होऊ शकत नाही.
1: क्रिया
0: शक्ती आहे.
1: आई जगदंबेची उपासना
0: प्रार्थनेच्या आधारावर
1: आपल्याला
0: पृथ्वीवरचे सारे व्यवहार
1: चालत
0: आहेत.
1: आई सरस्वती
0: द्रव्य आणि बळ
1: या
0: तिन्ही
1: लक्ष्मीच्या
0: सहाय्याने
1: आपला जगदंबा
0: समाज क्रिया शक्ती
1: झालेला आहे.
0: आई जगदंबेची
2: उपासना केल्याने
0: आपल्याला
2: प्राप्त
0: होतात.
2: अंबे विसरण भावा
0: द्रव्य आणि बळ या तिन्ही शक्तीच्या सहाय्याने आपला सारा समाज सबळ झालेला आहे.
2: दास तुझा मी करी प्रार्थना जोडून या कर दोन्ही अंबे विसरण भावा तव चरणांचा.

ऋषिक हो जगदंबी चरणी नतमस्तक होता ना मनात एकच भावना असत, आई तुझे प्रेम आणि तुझा शुभ आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहू दे। तर याच भक्तिभावाने ऐकूया पुढील भक्तिगीत अजय व सहगायकांच्या सुस्वरात।

श्रोते रसिक हो गोंधळातील देवीच्या स्तुतीपर गीतांतून तिचे सामर्थ्य, तिचे वात्सल्य आणि भक्तांवरील तिचे प्रेम व्यक्त होते. ढोलकी, संबळ, कुंटुणे यांसारख्या वाद्यांच्या तालावर देवीचा गजर केला जातो, त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून जाते. तर याच भक्तिभावाने वळूया पुढच्या भक्तिगीताकडे.

श्रुती रसिक हो अंबा भवानी आपल्या भक्तांची केवळ रक्षा करीत नाही तर त्यांना सर्व व्याधीपासून मुक्त करते. ती आपल्या भक्तांच्या मनातला अंधकार दूर करते. सत्कर्म करण्याची प्रेरणा देते. भक्तांच्या अंगी शक्तीचा संचार देते. पृथ्वी तलावर ज्या हालचाली, ज्या घरामोडी, ज्या प्रगती होत आहेत त्या सर्व मातेच्या शक्तीमुळे. तिची आपण मनोभावे पूजा केली तर अवश्य आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होणार.

0: रसिक श्रोत्यांनो, आईच्या गजर ओठांवर भक्तीचा भाव मनात आणि तिच्या आशीर्वादाची आस प्रत्येकाच्या हृदयात. वळूया पुढच्या गोंधळ गीताकडे. शाहीर साबळे, अजय व समूहाच्या आवाजात ऐकूया गबाई
1: चित्रपटातून
0: घेतलेले हे सुंदर गोंधळ गीत.
1: नाही

येऊन आपल्या संगीत प्रवासात पुढे जाऊया. सुरांची ही भक्तिमय मैफल अशीच रंगत राहू दे. आदर्श शिंदे, भारत जाधव, सिद्धार्थ जाधव व समूहाच्या आवाज

0: वाड्याचं पाहुणे आले.
1: बाबा थांबा.
2: कोण आहे रे ही?
3: पॅट पांडेची पोरगी.
2: सॉलिड आहे.
1: बाबा कोण वाजतोय?
0: जरा बघ कोण आहे ते बघ.
1: बाबा घ्याओ.
0: हॅलो,
2: तुझी पोरगी आवडली आपल्याला, लग्न करायचंय तिच्याशी.
0: हे डांबरे कोण बोलताय?
2: पक्क्या
0: कुठन बघतोय?
2: हे काय तुझ्या समोरून?
1: बाबा थांबा.
0: घरी चल
1: बाबा, मला नाच बघायचा.
0: तुला घरी नाचत दाखवतो. चल
1: बाबा.
2: मी हिच्याशीच लग्न करणार, तुझी नवीन वहिनी.

श्रुति ऋषि को हो या सुरेल दुपारी आई जगदम्बीचा भक्तीचा रंग अधिकच खोलुला ही प्रसन्नता आणि सकारात्मकता दिवसभर आपल्यासोबत राहू दे. आपल्या कुटुंबांसोबत आनंदाचे क्षण अनुभवा आणि आनंदी राहा. पुनश्च भेटू या नव्या गाण्यांसह नव्या उत्साहासह याच भक्तिमय वातावरणात. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित राहा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन AM2. रसिक म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत राहुल देशपांडे आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात महादेवाच्या जय जयकार करू कार्यक्रमाच्या आरंभी ऐकूया भू शंभू.

0: रसिक म्हणू हे भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया आणि नवरात्री चालू असण्याने कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत सुरेश वाडकर यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया उठी उठी हो माई भवानी.
1: भक्तगणांना छळणाऱ्या कोल्हासूर व त्याचा पुत्र करवीर या राक्षसांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीनं त्र्यंबुरी टेकडीवर ठार मारलं. भक्तगणांना असुरांच्या त्रासातून मुक्त केलं. रम्य प्रभाती विविध पूजा साहित्यानिशी भक्त देवीच्या दारी उभा आहे. परमपूजनीय कोल्हासूर मर्दिनीला तो विनवतोय उठी उठी वो माय भवानी अंबे कोल्हासूर मर्दिनी.

रसिकमंडळी देवी भवानीचं नामस्मरण चालूच ठेवूया नवरात्रीच्या निमित्ताने. उषा मंगेशकर यांच्या समुद्र आवाजात ऐकूया उठा होता हो सजण. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.